102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948 अर्थात 15 मे 2026. यावेळी सकाळचे 5:58 होत आहेत. सुप्रभात श्रोतेहो, मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणास प्रारंभ करीत आहोत.

श्रोतेहो, जयश्री अंबास्कर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं अभिजित राणे यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत उषा मंगेशकर यांच्या आवाजातील संत विष्णुदास महाराजांची भक्तिरचना. संगीत यशवंत देव यांचं आहे.

हरिओम शरणे यांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकली. श्रोतो, मंगलप्रभात कार्यक्रमात भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत अजित कडकडे यांनी गायलेली संत रामदास स्वामींची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात राम मोरे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. स्वर होता प्रल्हाद शिंदे यांचा. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: समूह स्वरातील देशभक्ती रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकवीत आहोत सुरेश पेन्शनवार यांचे विचार, भाग 3.
1: मी सुरेश पेन्शनवार. आजचा चिंतनाचा विषय आहे माऊलींची उदारता. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यामुळे जग जवळ येऊ लागले आहे, पण माणसे मात्र एकमेकांपासून दूर जात आहेत. विचारांमध्ये कटुता, भाषेत द्वेष आणि मनात असहिष्णुता वाढताना दिसते. माणसांकडे साधनसंपत्ती वाढली पण मनशांती कमी झाली. अशा अस्थिर आणि तणावग्रस्त परिस्थितीत संत ज्ञानेश्वर माऊलींचे अजरामर असे पसायदान समाजासाठी आजही दिशादर्शक आहे. ही केवळ प्रार्थना नसून आजच्या समाजासाठी नैतिक मार्गदर्शन असेच आहे. जर प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात पसायदानातील एक तरी विचार आचरणात आणला तर समाज बदलायला फार वेळ लागणार नाही, कारण समाज बदलतो तो भाषणांनी नाही तर विचार आणि कृतीने. करिता मी काय मिळवतो हा प्रश्न बाजूला ठेवून मी समाजाला काय देतो हा प्रश्न स्वतःला विचारूया. शेकडो वर्षांनंतरही पसायदानाचे महत्त्व कमी झालेले नाही. व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार, विद्वान मंडळी आपापल्या दृष्टिकोनातून पसायदानातील प्रत्येक ओळींचा आधार घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात. म्हणूनच त्याची गोडी सतत वाढतच असते. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. अगदी सुरुवातीलाच माऊलींनी प्रार्थना केली आहे की आज चुकीच्या मार्गाने वागणारे, इतरांचे वाईट अहितच हो अशांना संपवण्याची भाषा न करता त्यांची खलप्रवृत्ती बदलवण्यासाठी ते प्रार्थना करतात.

0: वाईट प्रवृत्तींना सुधारणेची दृष्टी पसायदानातून मिळते. ही दृष्टीच पसायदानाचा आत्मा आहे. माऊली आपणास विचारातून आचरणाकडे नेण्याचे उत्तम मार्गदर्शनच करतात. भूता परस्परही जडो मैत्र जीवांचे या ओवी कौटुंबिक जीवनात कितीतरी महत्त्वाचे आहेत. आज अनेक घरात संवादाचा अभाव, गैरसमज, अहंकार यामुळे नाती दुरावत चालली आहेत. पसायदान आपल्याला मैत्रीभाव, समजूतदारपणा आणि क्षमा शिकवते. काळानुरूप आईवडिलांनी नवीन पिढीला समजून घेऊन केवळ आमचेच बरोबर असा आग्रह न धरता मुलांचे विचार ऐकून घेतलेत आणि मुलांनीही पालकांच्या अनुभवाचा आदर केला तर घरात शांततास नांदेल. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. आज माणसाच्या मनात किती नैराश्य, असुरक्षितता, चिडचिड वाढत आहे. अज्ञानातून वाईट कर्म करण्याची वृत्ती अंधारमय अशा वातावरणाकडे नेत आहे. पसायदान प्रेरणा देते की अंधार बाहेरील परिस्थितीमुळे नाही तर अंतर्मनातील नकारात्मकतेतून निर्माण झाला आहे. कार्यालयात काम करत असताना किंवा सामाजिक कार्य करताना प्रत्येकाचे विचार स्वभाव जुळतीलच असे नाही. तेव्हा शांत आणि संयमाने कार्य करीत राहिलं तर वाईटपणा, कटुता कमी होऊन प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव होईल. एकंदरीत दुरिताचा अंधार दूर होऊन स्वधर्माचा प्रकाश दिसू लागेल. असे झाले की विद्यार्थी असो, शिक्षक असो, विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतील. आपल्या वाट्याला आलेले कार्य जबाबदारीने निष्ठेने करण्याचा प्रयत्न झाला की समाजात सुव्यवस्था निर्माण होईल. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊली या ओळीतून सर्वांच्या मनात आनंदाची आणि समाधानाची भावना निर्माण करण्याची चालना देतात. यात माऊलींची प्रार्थना आहे की प्रत्येकाने जे चांगले इच्छिले ते मिळो. अर्थातच त्यासाठी प्रत्येकाने प्रेमाची सहकाराची भावना ठेवणे, इतरांचे अहित न चिंतणे महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या सुखाचा विचार केला तरच सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण होतील. एकूणच संपूर्ण पसायदान आजही मोलाचे मार्गदर्शन करताना दिसते. शेवटी माऊली म्हणतात, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. यातून माऊलींच्या मनाची उदारता दिसून येते. माऊलींनी आपल्या या अजरामर अशा पसायदानातून विविध मूल्य आचरणाचे मार्गदर्शन केले आहे. खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुखी समाधानी व्हावे यासाठी विश्वदेवाजवळ प्रार्थना केली आहे. म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही पसायदानाची गोडी टिकून आहे. नव्हे तर ती अधिकाधिक अमृततुल्य अशीच होत आहे. करिता पसायदान हे संपूर्ण मानव कल्याणासाठी दिशादर्शक असेच आहे.
1: चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात सुरेश पेन्शनवार यांच्या विचारांचा भाग तिसरा आपण ऐकलात. चिंतन हा विचारमंथनाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका.

रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात उन्हाळ्यात लिंबूवर्गीय फळबागांचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती, वाचकस्वर सुमेध मुंगले यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील. दिनविशेष आपण ऐकणार आहात सकाळी 6:55, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. मिश्र संगीताची वेळ असेल सकाळी 7:40.

सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित केले जाईल. 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची आणि 9:00 पासून विविध भारती

सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे संक्षेपित केले जातील. सकाळी ठीक 10 वाजता सुगम संगीत, 10:30 NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि सकाळी 11 वाजता आपकी पसंत हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आणि 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील. आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5:30 युवावाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, 6 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील.

सायंकाळी 7:30 आपलं घर आपलं वावर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. यात आळंबी लागवड तंत्र याविषयी डॉक्टर दत्तात्रय गावंडे शास्त्रज्ञ पीक संरक्षक कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव जिल्हा पुणे यांची मुलाखत आपण ऐकणार आहात.

रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. तर श्रोते हो, असे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 MHz वर.

0: कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, उन्हाळ्यात लिंबूवर्गीय फळबागेचे करावयाचे नियोजन याविषयीची कृषीवाणी या आपल्या दैनंदिन सत्रामध्ये माहिती ऐकूया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, उन्हाळ्यात तीव्र उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी आणि लिंबू फळबागामध्ये नवीन असलेले कोवळी नवती करपणे, आंब्या बहाराची लहान फळाची फळगळ फोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमामध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात. सदर दुष्परिणामाची दाहकता कमी करण्यासाठी पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. नवीन कलमाची रोपाची निगा. प्रखर उन्हामुळे मागील वर्षी लागवड केलेल्या कलमाची रोपाची कोवळे शेंडे सुकणे, पाने गळणे असे परिणाम दिसून येतात. त्यासाठी कलमा रोपे यांच्या किमान 2 ते 3 फूट परिघामध्ये सेंद्रिय पदार्थ जसे की गवत, पालापाचोळा, कुटार, गवांडा, तणस याचा 10 सेंटीमीटर थर देऊन आच्छादन करावे. कलमा किंवा रोपे यांच्या 2 फूट अंतराच्या परिघामध्ये गोलाकार पद्धतीने बोरू बी पेरणे. बोरूची झपाट्याने वाढ होत असल्याने सभोवताल सावली राहते. परिणामी तीव्र उन्हापासून आणि उष्ण वारा यापासून संरक्षण मिळते. किंवा कलमा अथवा रोपे याच्या 3 बाजूने त्रिकोणात बांबू किंवा कमचा रोवून हिरव्या शेडनेटचा मांडव करावा. किंवा बांबू अथवा एक अतिशय छोटे छिद्र पाडावे आणि त्या छिद्रात कापडाचा बोळा बसवावा, जेणेकरून मडक्यातील पाणी कापडाद्वारे जमिनीत झिरपून मुळांना संत गतीने मिळते आणि बाष्पीभवन पण अधिक होत नाही. उन्हामुळे बाष्पीभवन आणि पर्णोत्सर्जनाचा वेग अधिक असतो, त्यामुळे कलमा अथवा रोपे याचे पाणी लवकर कोमेजतात. अशावेळी पोटॅशियम नायट्रेट 1 किलो 10 लिटर पाण्यात

0: असून 20 ते 25 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी। यामुळे पानातील पर्णोत्सर्जनाचा वेग कमी होतो, तसेच पानातील अन्नांश तयार होणे क्रिया मंदावत नाही। पाण्याची कमतरता असणाऱ्या फळबागामध्ये तसेच पाण्याच्या बचतीसाठी उन्हाळी हंगामात सेंद्रिय पदार्थ जसे की गवत, पालापाचोळा, कुटार, गवंडा, तणस याचा 10 सेंटीमीटर थर देऊन आच्छादन करावे, किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपरचे 100 मायक्रॉन आच्छादन केलेल्या झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते। आच्छादनामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणाची वाढ होत नाही, तसेच जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते। सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते, जमिनीत योग्य तापमान राखण्यास मदत होते आणि जमिनीची धूप कमी होते। आच्छादनामुळे उन्हाळ्यात 2 पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढवता येते। तर मंडळी, आताच आपण उन्हाळ्यात लिंबूवर्गीय फळबागेचे करावयाचे नियोजन याविषयीची माहिती ऐकलीत आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून।
1: दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी आपण ऐकलात। वाचक स्वर होता सुमेध मुंगले यांचा। कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। यावेळी 6:45 होत आहेत। काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत।

0: ఆరోగ్యం ధన సంపద. श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंजसारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात, व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केल्या जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणी ही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा

0: हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोतेहो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषीपंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
2: काय हो मावशी, आशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
3: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
2: बर,
3: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
2: काय सांगता.
3: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
2: हो,
3: अव सारं पीक सुकायला लागली.
2: खरंच बघ,
3: काय करू काय नाही मला काय बी कळण. बघा आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अहो मॅडम, पण तुम्ही कोण म्हणावं.
2: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
3: काय म्हणता.
2: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
3: बरं बरं.
2: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
3: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
2: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
3: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
2: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
3: बरं.
2: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल वीज निर्माण होईल, आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी. अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
3: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वणीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता होय.
2: खरंच.
3: आणि वणी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळतं.
2: वा वा वा,
3: म्हणजे कसं बचत बी होती असं बी म्हणली बघ मला.
2: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
3: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत. अव पण पैशाचं सोंग कुठं करता येतय.
2: यासाठी की नाही तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
3: बरं.
2: आणि तुम्ही जर अर्ज

0: केला ना तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
1: असं वय म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय?
0: अहो खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
1: काय म्हणता वा,
0: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
1: बरं बरं बरं,
0: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
1: असं वय, म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकट चीज भेटायली होय की ना.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ही समजी गोष्ट की नाही माझ्या धन्याला सांगते बरं का?
0: होय होय, सांगा सांगा.
1: ते अर्ज बी करतील की?
0: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
1: अहो 100%. म्हणजे कसं आहे, मला बचतच बचत पाहिजे की नाही.
0: चला निघते आता मी.
1: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं, माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
0: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं, विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना, त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
1: नक्कीच.
0: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का?
1: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती, शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आत्ताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा, सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिनविशेष.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारतीय संस्कृती ही सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे. सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती तिच्यात आहे आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम असे आपल्याकडे म्हटले जाते. वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण विश्वच माझं कुटुंब आहे. इथे कोणीच परकं नाही, सगळे माझे आपले आहेत. श्रोतेहो, संपूर्ण पृथ्वीला जेव्हा आपण आपली मानतो तेव्हा खरा प्रश्न येतो तो आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा. पहिले आपले कुटुंब जपणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीत तशी शिकवणही दिली जाते आणि हीच शिकवण इतर देशांनाही पटली, अर्थातच त्याचं महत्त्व वाटू लागलं आणि गरज निर्माण झाली ती स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्याची. आज 15 मे, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कुटुंबाचे महत्त्व, त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू, सोबतच कुटुंबासमोर येणाऱ्या समस्या, आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. श्रोतेहो, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1993 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 15 मेला जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता पसरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. श्रोतेहो, कुटुंबाशिवाय कोणतीही व्यक्ती कधीही पूर्णच होऊ शकत नाही. आयुष्यात कोणतीही कितीही यश मिळवले तरीही कुटुंबाशिवाय त्याला त्याचा यशाचा आनंद घेता येत नाही. त्याच्या मनात कुठे ना कुठे एकटेपणाची भावना असते, कारण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीला आपले सुखदुःख कसे वाटून घ्यायचे हे माहीत असते. पण आज वेगवेगळ्या कारणांमुळे कुटुंब विभक्त होताना दिसते आहे. काही वेळा नोकरी उद्योगासाठी, तर काही वेळा शिक्षणासाठी, तर इतर आणखीन कुठल्याही कारणांमुळे संयुक्त कुटुंब होताना दिसते. आपल्याला आपले कुटुंब सोडून जावे लागते आणि कुटुंब विभक्त होऊ लागतात. या विभक्त कुटुंबाची तर आता बऱ्याच प्रमाणात सवय देखील होऊ लागली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात सगळे लोक एकमेकांना धरून असायचे, त्यांच्या येणाऱ्या अडचणी सगळे मिळून सोडवायचे, त्याचा सामना करायचे. एवढेच नाही तर आपला विभाग, आपला गाव यातील लोकही एकमेकांना सांभाळून घेत त्यांच्या मदतीला पुढे येत. पण आज मात्र चित्र बदललेलं दिसतं. मोठमोठ्या शहरात आपल्या बाजूला कोण राहतं ते देखील लोकांना माहिती नसतं आणि ही समस्या इतर देशात अधिकच तीव्र होताना दिसून येते. श्रोतेहो, काही अपरिहार्य कारणांमुळे जरी कुटुंब वेगळे झाले असले तरी मायेचा ओलावा टिकला पाहिजे. अडचणीत, आनंदात सगळ्यांनी एकत्र यायला हवे. असे झाले तरच कुटुंब टिकतील. नाहीतरी म्हटलेच जाते ना, कुटुंब हे एका घड्याळाप्रमाणे असते. यात कोणी लहान, कोणी मोठं, कोणी फास्ट तर कोणी स्लो. पण जेव्हा समस्यांचे 12 वाजवायचे असतात तेव्हा सगळे एकत्र येतात आणि यालाच कुटुंब म्हणतात. जागतिक कुटुंब दिनाच्या समस्त श्रोतावर्गाला हार्दिक शुभेच्छा.

0: जागतिक कुटुंब दिनानिमित्त लघुभाषण आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन होतं जयश्री फडणीस यांचं. दिनविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: वाजून 7 मिनिट आणि 11 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर

महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली, तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले, तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण

0: काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज आहे 15 मे. आज जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. '1817 बंगाली समाजसुधारक आणि ब्राह्म समाजाचे प्रमुख देवेंद्रनाथ टागोर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. 15 मे 1907 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. 15 मे 1903 साहित्य मीमांसक कवी आणि विचारवंत श्री जोग यांचा जन्म. आणि 15 मे 1968 अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म. 15 मे 1350 संत जनाबाई यांचं निधन. 15 मे 1993 स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख

के एम करियप्पा यांचं निधन. 15 मे 1994 साली जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन. 15 मे 1994 साली चित्रकार आणि कॅलेंडर निर्मितीचे अधर्यू पी सरदार यांचं निधन. हे होते आजचे दिनविशेष.

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून. श्रोतेहो, आपण एक आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय, आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर. की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या CEO चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सॲप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो 1 सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. मग हे संकट आत्ता मध्ये US आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशनमध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन्स होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन्स. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, हे सगळं जे फ्लाईट्सचा डेटा

0: आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीम्सवर IoT वर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःचं क्वांटम कम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळांमध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाही आहे, कारण I to I की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर या क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीज सांगितल्या, याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर, या पुढील काळात, म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ॲक्च्युली इनोव्हेशनमध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो, ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते आहे. तर आपल्याला 144 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन्स येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडंसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवलं.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होत आहेत. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे, की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ हिट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो ते सगळं त्याच्यावर हिट असेल. ती ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजनसाठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे, तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन्ड थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्ज ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे, लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय, जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, या दोघांचं समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न?

0: आम्ही ते दोन तीन देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या सीईओ भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, ज्या मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहे, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी, जर काय म्हणता येईल, इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते का? डेफिनेटली. त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइजिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहीत नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया, इनोव्हेशन अँड दी मार्केट, ते हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेसमध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की ए आय आहे, ॲग्रीटेक आहे, डीपटेक आहे, ईव्ही आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, टी व्ही एस आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली एल पी जीवर आलो, नंतर सी एन जीवर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स असे आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकवीत आहोत मिश्र संगीत.

0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं कल्याणी लोखंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बालगीत. संगीत होतं योगीराज माने यांचं.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
2: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
2: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
2: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988

0: 86490
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय।
2: श्रोतो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अजय अतुल यांच्या संगीत नियोजनात सुपर 30 चित्रपटातील गीत, स्वर आहे उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांचा।

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
2: NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्वार सर, 95-294-28-472.
3: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना, 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92-899-22-344.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
5: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अंतर्गाव इथं इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा, संपूर्ण डिजिटल वर्ग, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, निशुल्क प्रवेश, DBT लाभ, उत्कृष्ट शिक्षण, निवास, आहार आणि आरोग्याची संपूर्ण काळजी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल, अंतर्गाव, तालुका कळंब. संपर्क मुख्याध्यापक विजय क्षीरसागर. मोबाईल 74-98-250-478.

0: श्रोतेहो, महाराष्ट्र शाहीर चित्रपटासाठी अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांना आपण ऐकलं. शब्द होते गुरु ठाकूर यांचे, संगीत अजय अतुल यांचं होतं.
1: पार्वती हिरोची

0: किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.

श्रोतेहो कैलास खैर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय यशस्वी दिग्गज अभिनेत्री, 90s च्या दशकातील धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षित नेने यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा.

0: लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरातील दिल तो पागल है चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शब्द होते आनंद बक्षी यांचे, संगीत होतं उत्तम सिंग यांचं. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत गीतकार रवींद्र रावल यांचं हम आपके है कौन चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.
1: Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, let's start the fun.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 988-17-86-490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत आपण ऐकलं. साजन चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अलका याग्निक यांनी. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आणि 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज UAE मध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात

0: संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची तिसरी फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग इनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे. नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब, विषमता आणि

0: बालकल्याण समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशा वेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
1: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
2: एक मिनिट आई, गेम संपतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून. तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
1: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
2: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
1: अरे ताईला सांग ना तुझ्या.
2: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
3: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंगमध्ये आहे ना.
1: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
2: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट. आई,
1: अरे मी काय करू लाईट गेली तर.
3: अरे बापरे, लाईट पण गेली वाटतं, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
1: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
2: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
2: आजी तू लहानपणी काय करायची ग? तुला पण असे आमच्यासारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
2: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मज्जा करायचो.
3: रोहन अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाई खाल्लाय आम्ही.
2: हो बाबा खरंच.
1: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
2: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
3: रोहन अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत, आमच्यासारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
2: खरंच गंमत येते, मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
3: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला

0: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
1: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
2: बघा किती तरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय, नाही का? त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना? मी आपली बस ते एकटीच.
0: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया, कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो, उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
2: हो
1: नक्कीच नक्कीच.
3: श्रोते हो, ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो, घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात, पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो, तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता, या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं, जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल. याविषयी बोलताना बालसमुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
4: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं, विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे, पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं, त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, असे आम्ही बरेच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना, त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत,

0: तुम्ही घेऊ शकता. तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच एक कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्त्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंबसंस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एम ए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांशी बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होत. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबाव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
3: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो पण जर त्याऐवजी जर आपण देशाचे जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फायदा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथं वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
4: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा

0: पास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे. ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात. आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते, तेव्हा ती म्हणाली,
2: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते. मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
1: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
3: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच. परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन मोबाईल टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत. आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो. तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे. आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादर करते सुजीत बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
4: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे हे आत्ताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 9

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 10 वाजता.

0: सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार, आकाशवाणी यवतमाळ.
1: आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो, ही वेळ आहे सुगम संगीताची.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत बेला शेंडे यांच्या आवाजातील संदीप खरे यांचं गीत. संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं.

0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत बेला शेंडे यांच्या आवाजातील संदीप खरे यांचं गीत. संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.
0: श्रोतेहो, बाभा बोरकर यांची शब्दरचना आता ऐका. स्वर आणि संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: माध्यमातून शिक्षणाची सुविधा, संपूर्ण डिजिटल वर्ग, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, निशुल्क प्रवेश, DBTचा लाभ, उत्कृष्ट शिक्षण, निवास, आहार आणि आरोग्याची संपूर्ण काळजी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल, अंतरगाव तालुका कळंब, संपर्क मुख्याध्यापक विजय क्षीरसागर, मोबाईल 74982504478.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख।
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प। आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता।
0: पार्वती हिरो ची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा। पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
3: आठवती त्या गाभुळलेल्या सांज भेटी, हात गुंफिले हाती निळ्या तळ्याच्या काठी, दूर कुठेसा पाण्यावरती कुणी छेडी मारवा, आणि पुन्हा मग त्या भेटीचा स्पर्शून जाई चंद्र गारवा, शब्दाविना आळवलेले श्वासांचे गहिरे गीत, दोघांना कळले नीट गीताचे अर्थ अमिट, मावळ वेळी नक्षत्रांची फुलकारी उमलून येई, खोल मनीच्या स्वप्न कळ्यांना वसंत स्पर्शून जाई, अशाच वेळी एक अनावर गुपित उमलले उठी निळ्या तळ्याच्या काठी, निळ्या तळ्याच्या काठी।

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते, अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात शांताराम नांदगावकर यांचं गीत आता ऐका. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचं.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.

0: पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या आवाजातील विंदा करंदीकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत.
1: हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92899-22344.
0: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: दीजिए।
1: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात उमंग 102.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण। सकाळचे 11 वाजले आहे। श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम ऐकूया आपकी पसंद। नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद। चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद। आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद।

0: ये वादर हा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी, संगीतकार होते आर डी बर्मन. आवड या श्रोत्यांची होती. आंबेडकर नगर अकोला इथून प्रकाश खेडकर, मीराताई आरती, संतोष पूजा आणि समस्त खेडकर परिवार. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलाताई मनवर, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर. निर्मल धाम अमरावतीचे नागेश पाटील, नीला, चेतन, विजय, नविता, सानिका पाटील, वृषाली व्यवहारे, युगंधर व्यवहारे, श्वेता आणि श्लोक. अहिल्यानगर भावी निमगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा वैष्णवी, पूनम युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार. डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये. भिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगण, कौशल्या हेमलता आणि डिम्पल देवांगण. यानंतरचा चित्रपट आहे चाची 420. गायक कलाकार कमल हसन आणि आशा भोसले. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. मामूलवाडी तालुका नांदुरातून सोपान तायडे, विजय अमोल, सरिता तायडे. जिगाव तालुका नांदुरातून वसंतराव भोजने, सुनंदा राजू आणि सोनू भोजने. बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू, पैलवान थोरात. दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन. तिरुपतीनगर लातूर इथून संगीता आणि सूरज जैन. शिव छत्रपती नगर वडगाव यवतमाळचे एम डब्ल्यू पाटील, प्रतीक उत्कर्ष, अनुष्का, तन्वी पाटील, विनय जगताप आणि अक्षय तायडे.
1: Alegria. Hey.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: देशप्रेमी चित्रपटातील हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आवड होती या श्रोत्यांची राजेंद्रनगर यवतमाळचे समीर लोखंडवाला, यास्मिन, अनाया, आर्या आणि निजार लोखंडवाला. बोराळ धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ. वंदनानगर इंदोर मध्य प्रदेशचे रेखा, संतोष रघुवंशी, शोभा भूपेंद्र रघुवंशी, बबीता आणि सुरेंद्र रघुवंशी. पूजा विक्की आणि समस्त रघुवंशी परिवार. स्वाती चौधरी, प्रयाग चौधरी, मालती चौधरी, गणेश कार्तिक आणि संजना परी, ललिता आणि नारायण खर्चे. श्रावस्ती सोसायटी यवतमाळ इथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी, तुषार आणि रोहन बनसोड. यानंतरची रचना ऐकूया. चित्रपट आहे जानी दुश्मन. गायिका आशा भोसले आणि सोबत आहेत सुनील दत्त. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. महावीर नगर दारवा रोड यवतमाळ इथून साहेबराव मनवर, रंजना, कुणाल, प्रीती, प्रियंका, वियान मनवर. उत्कर्ष सोसायटी इथून अशोक खडसे, वर्षा खडसे, दारवाचे शिवाजी आणि चंदाताई खडसे. बाजार चौक पुलगाव इथून अब्दुल कलाम आणि नाजिमा अंजुम. आरेगाव इथून रामेश्वर बेहरे, मालूताई उत्तमराव जाधव, आशाताई जाधव, सुनंदताई अमर, गोदाजीराव अभिजित, आकाश ओमकार, आशिष बेहरे आणि आदर्श इंगोले. राम रहीमनगर यवतमाळची बेगम लतीफा आझाद आणि जनाब शेख आझाद. पांगरा शिंदे, तहसील वसमत, जिल्हा हिंगोलीचे रामचंद्र इंगोले, धोंडीबा सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, विलास शिंदे आणि सुनील जबडे. वसमत जिल्हा हिंगोलीचे दीपाली, राजू, पार्वती, सखाराम, रोहित आणि सोनू मनुठोके. तामसा रोड तहसील हदगाव इथून श्यामराव पडघने, बेबी आणि बिट्टू पडघने. जिजामातानगर हिंगोलीचे लक्ष्मी कांबळे आणि उत्तमराव कांबळे.
1: जाने दुश्मन, समझ लू ऐसी नहीं है तू, मगर जो मैंने समझा था वैसी भी नहीं है तू.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
2: NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-274-28-472.
3: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

सुखविंदर सिंग यांच्या स्वरात चलते चलते चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आवड या श्रोत्यांची होती नाचनगाव बाजार चौक इथून आरती, आशा, उषा, वृषाली, पूर्वी, लता, प्रदीप, विशाल भगत आणि रामचंद्र भगत. पुलगाव इथून लखन सिंग आणि समस्त मित्र परिवार. दौलतबाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी. जिल्हा वाशिम वनोजा तांडा इथून सारिका राठोड, एस आर राठोड, जय सुनील, इंदुबाई आणि आशिष राठोड. गणेशपेठ पाथर्डीची अंबादास शिंदे, संगीता, अमोल, अमृत, सुवर्णा आणि समस्त शिंदे परिवार. यानंतर ऐकूया एक नजर चित्रपटासाठी. मजरूह यांची रचना, स्वर लता मंगेशकर यांचा आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आवड आहे या श्रोत्यांची सरोजचौक अमरावती महाराष्ट्र इथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा, सालिया शोएब खान, सायमा खान, मुश्ताबा खान, अफिया खान, रावभाई, शाहिदभाई. गांधीबाग अकोल्यातून रमेश कटणकर आणि वैशाली कटणकर. खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळघट, माया शिवान, चंद्रकला पोपळघट, देवीदास पोपळघट. भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे. हिमायतनगर जिल्हा नांदेड इथून काशीनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार, मंगला भगत आणि सिद्धेश्वरनगर यवतमाळ इथून पंजाब रामटेके, ईश्वरधाराताई, पूजा आणि श्राव्या रामटेके.

किशोर कुमार यांना आता ऐकूया चित्रपट स्वर्ग नरक. संगीतकार राजेश रोशन आणि आवड या श्रोत्यांची बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजेजाधव, डॉक्टर प्रशांत राजेजाधव, जगुताई राजेजाधव, वर्षाताई संचित वाळ्या, प्रथमेश सोहम प्रणाली आणि सानवी देशमुख. वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून माई करिश्मा अंकिता अनिकेत तेजस्विनी चव्हाण आणि विजय चव्हाण. MIDC चंदननगर सातारा येथून सतीश अतिश स्वाती वर्षा शमन आणि श्रुमेन वाघमारे. अयोध्यानगर राळेगाव येथून विनोदकुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे. वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988-17-86-490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

के के यांनी गायलेल्या जाहीर चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. आवड या श्रोत्यांज्योती नलेश्वर नरवेल येथून पी एस नावकर विशाल नावकर कोळी जिल्हा नांदेडचे नारायण गायकवाड दयानंद ओंकार आणि साई गायकवाड चितलवाडी तालुका तेल्हारेतून अमोल इंगळे अर्चना सर्वेश आरव रणवीर आणि अधिरा इंगळे कोली पुनर्वसन तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळचे सुरेश गुजर बेबीबाई चंद्रकांत प्रियंका प्रशिक गुजर जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी. यानंतर ऐकूया हिर रांझा चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेले हे गीत. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास.

नीनाताई पूजा लता पूनम आणि सोनी श्रीवास राणीझाशी चौक यवतमाळचे तनिष भूमी मुकेश नितीन शुभम श्रीवास उज्जैनेतून सतीशय्या मनोजय्या पुणेचे प्रभाकर आणि आरती बुंदेले आमराईपुरा आरणी इथून नंदकुमार शिवरामवार रीनाताई सार्थक अथर्व आणि समस्त परिवार दिग्रस इथून किरण शिंदे जया जान्हवी अनुराग आणि श्याम शिंदे वाडणा खुर्द इथून किसन चंदा गणेश कुंबरे पळसकुंड इथून उज्ज्वला राजू नैताम भावना

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात हावरा ब्रिज चित्रपटातील हे गीत. गीताची आवड करणारे श्रोते हे बीड इथून प्रकाश पगारिया, पराग प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल

नागपूर महाराष्ट्रातून शैलेंद्र पाटील, शांताताई रिद्धी सिद्धी सृष्टी आणि समस्त पाटील परिवार. कोटवा नारायणपूर बाबा पट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा राय, हॅपी राय आणि अमित कुमार राय. दुबी हनीवादा गाझीपूर इथून प्रतीक, रोशनी आणि प्रांजल राय. शेरपूर कला गाझीपूरचे अवधेश आणि प्रीती नवनीत राय. कालेश्वर इथून धरमसिंग सिद्धू आणि इंदरजित सिंग सिद्धू. कोरडगाव तालुका पाथरी इथून नानासाहेब घोगरे, द्वारकाबाई घोगरे आणि उज्ज्वला वैष्णवी साक्षी साईनाथ योगेंद्र वैभव घोगरे.

आपकी पसंद या कार्यक्रम श्रोते हो आपणही आपल्या मनातील हिंदी गीत कळू शकता. पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ.

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला म्हाळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुखदुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होत

0: जातात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो. आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्या

0: सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की IT कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
0: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ॲक्च्युली असं आपल्याला म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्त्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्त्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं ह्याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, मग तो रडत घरी आला. तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस, पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाहीतर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे, पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
0: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आत्ताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी, पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर

0: दोन मुलं असतील तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत. आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल, जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील, दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं, त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: प्रसंगी
0: करण्यातच त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे, त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाहीत. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही, हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल. पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष
0: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येते की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडंसं त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तेथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत, ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरते की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये, त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण. कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कुणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनीमध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यांना बरेचदा डे केअरमध्ये

0: ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात, पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये. आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअरमध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविडपासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो, ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येत आहेत, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल, कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतेही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव्ह मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं,
1: नक्कीच
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल ह्याच्यावरच येत आहेत. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसलीये का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सिलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला हे एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सिलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी
1: बिघडलं
0: म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधनं पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव्ह मॅप आहे. लव्ह मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव्ह मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: करावं लागेल,
0: आणखी थोडं

0: कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात. तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागलात किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. की समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिस मधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली. मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बाबा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे अर्थात. विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे. ही काय पद्धत आहे, आपलं ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू. त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: एकदा
0: दुखावला की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाच पाचास एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा, तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: तू हे केलं म्हणून मला फायदा झाला
0: किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत. तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का.
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं. पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे मतभिन्नता होते आणि दोघही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना. चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे. म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ती दुसऱ्या कुणालाही सांगणं ही इथिक्सच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: म्हणजे ती फक्त समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती, आणि मग तो समुप

0: उपदेशा तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा सोडवायचा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं. तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही, तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जी एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण समवेदना किंवा सहवेदना तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माईल इन अदर शूज म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय आहे, मला हेच आवडत नाही तुझं आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते उशीर करते, तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे, मग तिला घरातलं पण पाहावं लागतं, भाजी आणावी लागते, आईवडिलांचं पाहावं लागतं, मग तिला उशीर होणार आहे तर तो उशीर कसा कमी करता येईल यासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी. आणि स्वीकारार्हता ऍक्सेप्टन्स, जी परिस्थिती आहे जी व्यक्ती आहे तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं, तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती ती लोप पावत चालली आहे, पण ती अजून लोप पावली नाही आहे, त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही आहे. आपण अजून तिला थांबवू शकतो आणि त्या थांबवण्यासाठी आपण काय काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये म्हणजे ते एकत्र असो की विभक्त की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा, रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना, मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा, 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा, दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणते तरी एखादी असा उपक्रम, एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं, शब्दांची अंताक्षरी करणं, पेपरचं एडिटोरियल वाचणं, दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं, हां हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं, मग कॉलेजमध्ये काय घडलं, कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला, आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल,
1: अडचणींना कसे सामोरे
0: गेले, ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे आणि तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील, एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर तो चिघळू देऊ नका, तो ताबडतोब सोडवा, बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या, त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू, बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या आणि बदल हे पुढच्या पिढीने ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू. किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे, आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं, पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला त्यांनी आपलं
0: म्हटलं, मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे, ही जी एक भावना आहे, जाणीव निर्माण होते, ती फार महत्वाची. तर हे दोन आपण आणि आपलं हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: जास्त वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे, हे तिचं आहे, तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा,
0: हा तुझे आई वडील आले असं नाही, ही तुमची सून आहे असं नाही. ही तिचं जे काय नाव असेल, समजा एक्स नाव असेल, जसं मानसी, ही आमची मानसी, ही माझी आईची सून आहे किंवा असं न म्हणता ही मानसी ही आमची

0: मानसिक
1: हां असं म्हटलं
0: असं म्हटलं तर त्यातनं खूप फरक पडतो. अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात. मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच. शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल. मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या. त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिका आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सान्निध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामाबरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 90 काळात तिथे येणाऱ्या एस टीची संख्या खूपच कमी होती. एस टीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा धुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाईल. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्यागात दळणदळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या

ओळखू येईना त्या मामाची लेकर. आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडामामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोर बादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडं हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंड छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या

मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भूकैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंट आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येई. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील 6वं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव, माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर, तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी 2 कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदिगुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडंसं खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा MTDC च्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून ते आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर PhD संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला

नेहमीच कुतूहल वाटायचं. एमटीडीसीहून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र, फुलं, निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगल वाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत, एकमेकांशी गप्पा मारत, लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपैस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची. चला मुलांनो, हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्त्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची निरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळं मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत नंतर

मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात, या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची, त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामानं आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे, मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळं बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहुलं लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते, तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं. लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

Hi.

सकाळचे 5:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाविषयी माहिती, सोबतच प्रचिती हासेगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि तिची गाणी. निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही, तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरेटोनिन नावाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लयीचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शन मध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दिदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रेहमानांचं वाद्यसंगीत हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं, बरोबर की नाही?

हे ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं

तर मित्रांनो, आजपासून एक नियम करा. दिवसभरामध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवा, तुमचं आवडतीचं गाणं लावा आणि डोळे बंद करा. तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये राहा, आनंदात राहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

0: मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्यासोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं बी ए संस्कृत, एम ए इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युवावाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना म्हणजे आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे पण ते सुरात गायचे हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गातीये. बाबा म्हणायचे की सुरात गात, गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले.
0: अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी?
1: हा अगदीच, म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे.
0: नक्कीच.
1: मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली,
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला, मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर बैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारद पर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.

0: छान सादर केलंस तू प्रचिती, आणि ऐकतच राहावं वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकून दाखवणारेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू बी ए संस्कृत आणि एम ए इंग्लिश देखील पूर्ण केलंस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे.
0: अच्छा.
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं.
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं, होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचली, तसंच पुढे करते.
0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात. म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते, तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ती आवड असली की सवड निघते असातला भाग आहे.
1: अगदी.
0: तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग.
1: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे.
0: अरे वा.
1: आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षिसं मिळवली. त्याच्यानंतर

0: नंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगाय त्यांच्याकडे मी ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली गोवा बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो, तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.
1: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस?
0: हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी, माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली. मी अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली. लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत करत एक एक गोष्टी करत मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. आणि मी लहानपणापासून वक्तृत्व मध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू असतं.
1: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस?
0: तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक लता मंगेशकरांचं भावगीत तिन्ही सांजा सखे मिळाले हे सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बरंच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिक किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी.
0: अरे वा.
1: आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती, आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला.
0: अरे वा.
1: हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे.
0: किती छान.
1: सो ते एक होत. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 मध्ये राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग, पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल म्हणून. मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काही, तरीही मला काही वाटेल, मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरचा. म्हटलं ही मिळू शकते का आपल्याला, नाही या विचारातच मी ऑलमोस्ट होते.
0: तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग्स त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी आणि लेखन दाखवलं माझं. असं
0: म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायच्या होत्या.
1: अगदी अगदी, छोट्यातली छोटी कला असू दे ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती,
0: एवढं सगळं सादर करायचं,
1: पूर्ण दिवसभर, त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाउन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आहे, आणि मी उठलेही नाही 2 मिनिटं. आणि मग मी उठले आणि मग मी
0: व्हायला वेळ लागला.
1: एक्झॅक्टली. खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही, म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे.
0: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच आमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
1: आशाताईंचं एक हिंदी गाणं आहे, ते तुमच्या समोर, माझ्या आवडीचं आहे, ते तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच.

0: खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं. एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
1: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्क असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता.
0: अगदीच,
1: त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिंदास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
0: आवड पाहिजे.
1: आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉईंट नाही. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा. त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा.
0: बरोबर आहे.
1: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, बीए संस्कृत, एम ए इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, मला त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असं दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या. कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
0: करायला पाहिजे,
1: तुमचं बेस्ट द्या.
0: तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात.
1: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
0: आवडेल आम्हाला.

0: तर खूप छान प्रचिती, तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझ्या कलेचा प्रवास देखील आमच्या सोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो, आज आहे 15 मे, अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो, शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना, कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईलमध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, पण संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवाचिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू, कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही तर ते माणसांच्या मनानी बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत वनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

0: वर्धा जिल्ह्यातील अजनसरा अग्रणी। नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित। आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता। आता सविस्तर बातम्या। जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 93.14 रुपये प्रति लिटर झाला आहे। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली। पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली।
1: जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं, 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड।
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर अकोला जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे। वर्ष 2023-24 साठीचे पुरस्कार आज सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर विभाग राज्यात 3रा आहे तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर प्रथम आणि अमरावती विभाग द्वितीय क्रमांकावर आहे। राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यानं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक मिळवला असून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका तृतीय क्रमांकावर आहे। त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ससेगाव ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट गृहसंकुल गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA आज ही घोषणा केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला। विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी केवळ NTA अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा असं आवाहन संस्थेनं केलंय। दरम्यान विद्यार्थी हे शासनाचं प्राधान्य असून त्यांच्याप्रती शासन संवेदनशील असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय। नीट परीक्षेसंदर्भात ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते। 21 तारखेला होणाऱ्या या परीक्षेचं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 14 जून रोजी मिळणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। ही परीक्षा संगणकीय प्रणालीवर आधारित घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MHA TET 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल। उमेदवारांना 16 जूनपासून MHA TET.IN या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे। प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं। ते 68 वर्षांचे होते। गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती संदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉक्टर नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहे। त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी म्हणून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। भंडारा जिल्ह्यातील कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसच्या वतीनं सुरू करण्यात

देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला प्रतिसाद मिळत असून शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार डॉ प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीचे खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थात IIMC मध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 5 जून रोजी होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे किंवा अमरावतीतल्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे. एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतील. प्रवेशासाठी CET परीक्षा अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रासह पुणे आणि मुंबई इथंही आयोजित करण्यात येईल. भंडारा तसंच नागपूर जिल्ह्यातील सूर नदीलगत असलेल्या नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीकरता आकस्मिक पाणी मागणी करण्यात आल्यानं पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून आज दुपारी 4 वाजता 25 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. नदी काठावरील गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सद्यस्थितीत धरणातील पाणी पातळी 314.95 मीटर असून धरणाचा जिवंत साठा 66.88 इतका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामनगर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं अनाधिकृत HTBT कापूस बियाण्यांच्या साठ्यावर धाड टाकली. या कारवाईत 37 संशयित बियाण्यांची पाकिटं, सीलिंग मशीन आणि कोरी पाकिटं, 35,437 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्यानं नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली असून 26 मे रोजी मान्सून केरळात पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवलाय. पुढील काही दिवसात दक्षिण भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. महाराष्ट्रात 5 जून पर्यंत गोवा मार्गे मान्सून दाखल होऊन 7 जून पर्यंत पुण्यासह काही भागात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उद्यापासून 19 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलाय. तर आज अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. आज दुपारी 2:30 वाजता नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अमरावती जिल्ह्यात 44.8 दशांश अंश सेल्सिअस सह हा जिल्हा सर्वात उष्ण ठरला. त्यापाठोपाठ वर्धा इथं 44.5 तर अकोला इथं 44.4 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 43.4 तर बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आहे. नागपुरात आगामी 2 तासात वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनऊमध्ये आज 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. बुलढाणा जिल्ह्यातील उन्हाळखेड हे शेगाव तालुक्यातील स्वगणना करणारं पहिलं गाव ठरलं असून एकाच दिवसात 20 कुटुंबांची डिजिटल नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जनगणना मोहिमेला वेग मिळाला असून डिजिटल साक्षरतेचं आदर्श उदाहरण या गावानं निर्माण केलंय. उद्या अर्थात 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. 2023-24 साठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम. ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजनसरा अग्रणी. NEET UG परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित. आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाह, बहुत सुंदर, भाव विह्वल कर देने वाला भजन आपने श्रोताओं के लिए प्रस्तुत किया और हम सबकी आंखें नम है इस समय।
1: ऐसी लागी लगन, आप सुन रहे हैं जाने माने गायक अनूप जलूटा से ममता सिंह की बातचीत पर आधारित हमारी
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी।
3: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
2: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत। रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात। प्रादेशिक बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार, पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबई CNGचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA ने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार की एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI ने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसापूर्वी CBI च्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर 2:30 ते 5:00 होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्त्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. NEET UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.

0: असणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नव क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू।
1: एक दिसरेटन मुश्किल झाले दिस पर राब राब राबून। अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांचे तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झाले।
2: अहो राधाबाई, जर घराकडे लक्ष ठेवा, वाईच पोरांना अंगणवाडीत नेऊन तोडते।
1: हे ग काय रकमे, पोरांना आणि अंगणवाडीत, पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन्याच्या मीठ भाकरीची सोय बी होईल।
2: राधे तुला ठाव आहे का?
1: काय ग,
2: आजकाल शाळेत म्हणजेच त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणा बरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे। माझी काळजीच मिटली बघ तेव्हापासून।
1: आता गुबाई बरं झालं तिथं, चल ग आपण बी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया।
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगला आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात। यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 7:15।
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात। आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर
7: 11:00 FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं. कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव, आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असाल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या, म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
2: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो, भारतही त्याला काही अपवाद नाही. कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रियल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी, तर इंडस्ट्रियल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रोडक्शनच्या किंवा मायनिंगच्या, 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतं. पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होत आहे किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जात आहे आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येत आहे.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
2: सोनं चांदीचे मिळून आयात जी आहे ती साधारणपणे $72-75 billion एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात.

0: त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की ह्या थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे, आयात केलं होतं, आयात केलेले सोने व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आवाहन केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा, इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काय आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे ती केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे ह्याचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून, म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून की आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे, म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आता खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%च्याऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकीकरताचं सोनं घेतलं जायचं आणि ते गुंतवणूक नसायचंच ते किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्यात गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे एचएनआय जे गुंतवणुकीकरता म्हणून सोनं घेतात ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ईटीएफ मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ईटीएफचा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे, तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्यात, कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या आणि ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या, जे तर आम्ही सोनं देऊ, कारण एचजीबी मध्ये रक्कम देतच सरकार, सोनं नाही परत द्यायचं. आणि एचजीबी मध्ये खरेदी करताना रक्कम हँडओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का नाही हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँडओव्हर करतील आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना जीएमएल म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती, म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीच्या आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे, म्हणजे आत्ताच्या सरकारने नाही, त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही, कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही, आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मोनिटायझेशन मध्ये गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं, त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक

0: परावृत्त होती कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही असं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92,899,22,344.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.
5: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अंतर्गाव इथं इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा, संपूर्ण डिजिटल वर्ग, अनुभवी तज्ञ शिक्षक, IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, निशुल्क प्रवेश, DBT लाभ, उत्कृष्ट शिक्षण, निवास, आहार आणि आरोग्याची संपूर्ण काळजी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गाव तालुका कळंब. संपर्क मुख्याध्यापक विजय क्षीरसागर. मोबाईल 74,98,250,478.
7: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
5: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
7: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
5: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
7: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
5: मोबाईल 9887,86,490.
7: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
8: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला.
9: UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
1: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया. आपलं घर आपलं वावर.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण जर कानोसा घेऊन ऐकलं तर चराचरात संगीत आहे. ते संगीत आहे आपल्या घराघरात वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये संगीत आहे. कुजबुजणाऱ्या किलबिलणाऱ्या पक्ष्यांच्या स्वरामध्ये संगीत आहे. सोबतच कुणाच्या वेणूमध्ये संगीत आहे आणि हंबरणाऱ्या गायीच्या हंबरण्यामध्ये सुद्धा संगीत आहे. हे संगीत मनाला आल्हाददायकता प्रदान करते. घरामध्ये जात्यावर आपण पूर्वी ओव्या ऐकायचो, त्यामध्ये सुद्धा एक संगीत आहे. दारात वासुदेव यायचा, त्याच्या गीतांमध्ये सुद्धा संगीत सापडायचं. आज या लोककला लोप पावत चाललेली आहे, परंतु संगीत मात्र माणसाच्या जीवनात ती जागा मिळवून आहे. तेव्हा ही तुमची संध्याकाळ आणखी आल्हाददायक करण्यासाठी ऐकूया हे सुंदरसं गीत.

0: आळंबी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण आळंबी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर दत्तात्रय गावडे सर. डॉक्टर दत्तात्रय गावडे सर हे शास्त्रज्ञ आहेत पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये
2: आणि 65-90% आर्द्रता असल्यास हे आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन देते. फळे शिजवल्यानंतर थोडी रबडासारखे आपल्याला वाटतात, पण खातावेळेस आपण जे म्हणतो ना ते. आळंबीचे फळे गुच्छ स्वरूपात आपल्याला बेडवर आलेले सुद्धा दिसतात, म्हणजे ज्यावेळेस प्रोडक्शन केलं जातं ते. त्याच्यानंतर जी तिसरी जात आहे ही फ्लोरिटस फ्लोरिडिया, हिचा रंग पांढरा शुभ्र आहे. म्हणजे जसं आपण वरचा राखंडी किंवा नंतर गुलाबी सांगितला तसा ह्याचा पूर्ण पांढरा शुभ्र आहे. त्याचबरोबर फळे काढण्यास उशिरा झाला तर फळे मऊ पडून नंतर काळसर होतात, म्हणजे ब्लॅक कलरचे होते ते. बेडवर आळंबी गुच्छ पद्धतीनेच उगते, फळे आकाराने मोठे असतात. ह्याच्यानंतरची जी जात आहे फ्लोरिटस फॅल्वेलिटस म्हणून एक आहे, तर हे फळाचा जो आकार आहे ह्या पंख्यासारखा असतो, म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी पंख्याला जसे पाते असतात तशा पद्धतीने असतो. फळाचा रंग अगोदर गुलाबी व नंतर पांढरा होतो, म्हणजे अशी ही थोडीशी कलर चेंज होते त्याचे. फळे मऊ असून हे देठ आखूड असते ह्याचे. म्हणजे तर अशा ह्या जाती आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे अखिल भारतीय आळंबी संशोधन केंद्र आहे पुण्यामध्ये, म्हणजे कृषी महाविद्यालय, तर त्यांच्या मार्फत ह्या जातीचं बऱ्याच वेळेस ट्रायल वगैरे घेतल्या जाते. शेतकऱ्यांना ह्याचं मार्गदर्शन सुद्धा केलं जातं.
1: लागवडीची याची काही पद्धत अशी सुधारित आहे का, किंवा कशा पद्धतीने याची लागवड केली जाते, कशा पद्धतीने हे वाढवलं जातं?
2: आता जर तसं बघितलं तर सुधारित जी लागवड पद्धत आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर ह्याचं DMR म्हणून एक सोलनलेख, ह्याचं भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या अंतर्गत एक रिसर्च इन्स्टिट्यूट चालतं, मग डायरेक्टरेट ऑफ मशरूम रिसर्च. तर ह्या ठिकाणी नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन जाती ह्याच्यामध्ये डेव्हलप केल्या जातात. तसंच मी अगोदर जे सांगितलं आपल्या इथं पुणे कॉलेजमध्ये आहे, म्हणजे आपल्या भागातले काही नवीन एखादी स्पेसिस सापडली तर मग त्याच्यावर रिसर्च करून त्याच्या नवीन जाती तयार केल्या जातात, उत्पादन वाढवलं जातं. जसं आपण बाकीच्या भाजीपाल्यामध्ये जसं काम केलं जातं तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा केलं जातं, आणि मग त्यातून येणाऱ्या जाती त्या शेतकऱ्यापर्यंत
1: पोहोचवल्या.
2: कधी आपल्याला बघितलं तर सुधारित लागवड पद्धतीचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या हवामान कंडिशन नुसार तर जर बघितलं किंवा हे 22-30 डिग्री सेल्सिअसचा जर टेम्परेचर विचार केला तर आपल्याकडे जुलै पासून फेब्रुवारी पर्यंत ह्या दरम्यान हे टेम्परेचर सहसा आपल्याकडे ॲन ॲव्हरेज असतं. हा, मग त्या पिरियडमध्ये आपण समजा पावसाळ्यातले जून मध्ये तर एक 15-18 तास ते म्हणजे काळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत लागतं. ह्याच्यानंतर त्या पाण्याचा निचारा होणं गरजेचं आहे, आणि मग त्या काळामध्ये 60-62% आपल्याला त्याच्यात मॉइश्चर राहील असं त्या पाण्याचा निचारा करावा लागतो. कारण की बुडवलून काढायच्या वेळेस ते 100% त्याच्यात मॉइश्चर आहे, तर हे आपल्याला खाली आणावं लागतं. त्यासाठी 2-1.5 तास हे आपल्याला निचारलेलं पाणी ठेवावं लागतं. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते टेम्परेचर 60-62 मॉइश्चर कंटेन हे त्याच्यात येतं, त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थितरित्या काढवतं. आता हे काळ निर्जंतुकीकरण सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भिजवलेल्या काळाचे पोते 80 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात 1 तास बुडवावे. काळेचे पाते गरम पाण्यातून काढून त्यातील जादा पाणी निथळण्यासाठी तसेच थंड होण्यासाठी तिवळीवर ठेवावे, अथवा भिजवलेल्या काळाचे पोते 80 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वाफेवर 1 तास ठेवून निर्जंतुकीकरण करून घ्यावे. म्हणजे काळ थंड करण्यासाठी पोत्यासह सावली तापून जर ठेवलं तर मग त्याच्यातलं ऑटोमॅटिकली ते पाण्याचा निचारा व्यवस्थित होतो. ह्याच्यानंतर आपल्याला हे जे काळ आहे हे निर्जंतुकीकरणासाठी 7.5 ग्रॅम 22-TIN म्हणजे कार्बन डायझिंग पावडर हे बुरशीनाशक प्लस 125 मिली फॉर्मेलिन हे 100 लिटर पाण्यात मिसळून त्यावर वाळलेले काळ पोत्यात भरून 16-18 तास भिजत ठेवावे. द्रावणातील काळ पोत्यासह बाहेर काढून ज्यादा पाण्याचा निचारा करण्यासाठी 4-5 तास त्याच्यावर ठेवावे. मी जे पहिलं ती तुम्हाला प्रोसेस सांगितली. नंतर काळ 35-55 सेंटीमीटर आकाराच्या 5% फॉर्मेलिन मध्ये निर्जंतुकरण केलेल्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पिशवीमध्ये हे थंड पद्धतीने भरावे. 5% फॉर्मुलेनचे द्रावण फवारून निर्जंतुक केलेली जागा जी आहे, आपण मी जे तुम्हाला बेड वगैरे

0: आपलं गोठा म्हणजे जे सांगितलं
1: बंदिस्त
0: जागा ही सुद्धा आपल्याला 5% फॉर्मॅलिनच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करून घेणं गरजेचं आहे. हा, काड भरताना प्रथम पिशवीच्या तळ्याला आळंबीचे थोडेसे बियाणे टाकावे म्हणजे जे स्पॉन असतं ते. त्याच्यानंतर ते 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा थर द्यायचा. ह्याच्यानंतर त्यावर परत आळंबीचे बियाणं म्हणजे स्पॉन टाकायचं आणि मग हे असे एकावेक थर आपल्याला त्या बॅगामध्ये 4 ते 5 आपल्याला ते थर त्याच्यामध्ये द्यायचे आणि मग हे तळ हाताने आपल्याला व्यवस्थितरित्या प्रेस करायचे म्हणजे दाबायचे ते. आणि मग दाबल्याच्या नंतर हे पिशवी भरल्यानंतर दोरीने किंवा रबरने ही आपण वर टाईट मध्ये बांधायची. ते दुमडून सुद्धा असे मारायचे म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाणार नाही. एअर टाईट आपल्याला ती करायची. हे केल्याच्या नंतर त्यासाठी आपल्याला त्या रूमचं 25 ते 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपल्याला त्यासाठी ठेवायचं. मग ह्याच्यानंतर आपल्याला त्या काड आणि ते स्पॉन हे बुडलेलं त्याच्या आपण टाकलेलं ह्याच्यानंतर आपल्याला साधारणपणे त्या पिशवीमध्ये 15 ते 18 दिवस किंवा काही वेळेस 22 दिवसापर्यंत ह्याच्यावर पांढरी बुरशी सगळी तयार झालेली दिसते. म्हणजे हे काड जे सुट्ट सुट्ट असतं ना त्या पांढरी बुरशीने काय होतं ते सगळं कॉम्पॅक्ट होतं म्हणजे असं पॅक होऊन बसतं ते. आणि मग ती तशी तयार झाली की मग आपल्याला त्याचे घट्ट चिटकून त्या ढेप तयार होत्या झाल्याच्या नंतर असे हे बेड आपल्याला तयार झालेले दिसतात. मग ह्याची परत आपल्याला त्या बेडची काय निगा करायची तर ती पिशवी भरली भरल्याच्या वेळेस पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपल्याला सुईने त्याला जवळपास 40 ते 50 सगळ्या सर्व साईडने खालून वरून आपल्याला त्याला ते होल पाडायचं. कारण की जर एक्सेस मॉइश्चर असलं तर ते बाहेर निघतं किंवा ती जी बुरशी ज्या वेळेस डेव्हलपमेंट करत राहते तर त्या बुरशी डेव्हलपमेंट करता वेळेस त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन आपल्याला त्याच्यामध्ये खेळता थोडासा राहिला पाहिजे. मग त्या छिद्रातून तो काय होतो बाहेर येतो किंवा एक्सेस मॉइश्चर झालं असलं तरी बी ते बाहेर पडतं. मग आपलं बेड व्यवस्थितरित्या आपल्याला ते तयार झालेले दिसते. ह्या पद्धतीने आपल्याला करायचं. बेडवर दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्याची हलकी फवारणी आपल्याला करावी लागते. त्याचबरोबर जर बघितलं भिंतीवर आपल्याला जे आहे म्हणजे ओली जमीन राहिली पाहिजे कारण तिथं टेम्परेचर आपल्याला 25 ते 30 डिग्री सेल्सिअस राहिलं पाहिजे आणि 65 ते 75% आपल्याला तिथं आर्द्रता सुद्धा राहिली पाहिजे. सुद्धा जर पद्धतीने जर आपण त्याच्यामध्ये बेड व्यवस्थित केले तर त्याचं व्यवस्थितरित्या आपल्याला म्हणजे उत्पादन सुद्धा चांगलं येतं.
1: बरोबर सर, आपण म्हणालात की ही सुधारित पद्धत घेतो आपण त्यावेळेला लागवडीसाठी बियाणं फार महत्वाचं आहे, तर हे आळंबीचं बियाणं कुठे उपलब्ध होतं?
0: आता तसं जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे बियाणं किंवा ह्याला स्पॉन सुद्धा म्हटलं जातं आणि हे बियाणं स्पॉन आपलं जे अखिल भारतीय समन्वयित आळंबी संशोधन प्रकल्प जो आहे कृषी महाविद्यालय पुणे येथे त्यांच्याकडे सुद्धा हे बियाणं उपलब्ध आहे. खात्रीशीर असलेलं गव्हर्नमेंटचं ऑथेंटिक जे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत अशा ठिकाणाहूनच बियाणं घेणं गरजेचं आहे. बियाणं हे टाकल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी जे मदर कल्चर आणि कमर्शियल स्पॉन असं सुद्धा म्हटलं जातं, मदर कल्चर मधून कमर्शियल स्पॉनला टाकल्याच्या नंतर हे 7 ते 10 दिवसाचं असणं गरजेचं आहे.
1: अच्छा, आळंबी पीक आहे जेव्हा हे वाढवतो आपण त्याची उत्पादनं जेव्हा आपण घेत असतो त्यावर त्याच्यावर येणारे आता ही बुरशी आहे पण याच्यावर येणारे काही रोग असतील की जे आपल्या पिकावर त्याचा दुष्परिणाम होतो, तर अशी कोणती रोग आहेत जी आळंबीवर येतात आणि त्याच्यावरची उपाययोजना काय करू शकतो?
0: आता तसं जर बघितलं तर आळंबी हे एक बुरशीच आहे आणि त्याच्यावर सुद्धा दुसरी बुरशी येणार आहे. मग आपल्याला ज्या वेळेस ह्याचं मॅनेजमेंट करावाचा विचार केला तर फार जिकरीचं जातं. कारण की आपल्याला एक बुरशी जगवायची आणि तिथं दुसरी बुरशी मारायची सुद्धा, म्हणजे जी की आपल्याला ती अनावश्यक आहे. आळंबी म्हणजे इडिबल मशरूम आहे, इडिबल असलेली बुरशी आहे ती, म्हणजे खाण्याजोगी असलेली बुरशी,
1: आहारात घेण्यासारखी ही बुरशी
0: आहे. हा, आणि याच्यामध्ये वाईल्ड सुद्धा स्पेसिस आहेत काही, म्हणजे ज्या की पॉयझनस असतात आळंबीमध्ये. मग आपल्याला ह्याच्यात जी महत्वाचं जर तर ग्रीन मोल्ड म्हणून एक ह्याच्यात रोग येतो. तर ह्या रोगामध्ये जर बघितलं तर हा ट्रायकोडर्मा ह्याच बुरशीमुळेच होतो.
1: अच्छा,
0: हे ट्रायकोडर्माच आहे ग्रीन मोल्ड म्हणून. तर हे आल्याच्या नंतर ते पिशवीच्या आतमध्ये येतो आणि त्या पिशवीच्या आतमध्ये त्या काडावर जशी ही आपली आळंबीची बुरशी डेव्हलप होती तशीच ही ट्रायकोडर्माची सुद्धा बुरशी त्याच्यामध्ये डेव्हलप होती आणि हिरवट काळे डाग आपल्याला त्या काडावर दिसून येते आतमध्ये. आणि मग हा प्रादुर्भाव आपल्या जर जास्त झाला तर आपल्याला ह्याचं नियंत्रण करणं सुद्धा थोडं जरा अवघड जातं. तर मग ह्याच्यासाठी आपल्याला जे काड वापरणार आहात हे व्यवस्थितरित्या निर्जंतुकीकरण केलेलंच असावं. हातांना सुद्धा निर्जंतुकीकरण औषधं लावूनच पिशवीचे

0: तातडीने करावी. त्याचबरोबर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच रोगग्रस्त पिशव्या तात्काळ वेगळ्या करून नष्ट कराव्या, नाही तर तो दुसऱ्या पिशवीवर सुद्धा प्रादुर्भाव करू शकतो.
1: आळंबीवर येणाऱ्या वेगवेगळ्या किडींविषयीची देखील माहिती आपण द्यावी. कोणकोणत्या प्रकारच्या किडी या आळंबीवर येतात आणि त्याच्यावरच्या उपाययोजना कोणत्या कोणत्या कराव्यात?
0: आता ह्या आळंबीचा जर विचार केला तर ह्याच्यावर दोन प्रकारच्या किडी सध्या प्रादुर्भावित करतात. मग त्याच्यामध्ये सिरिड माशी म्हणून एक आहे आणि फ्लोरिड माशी म्हणून आहे. ह्या दोन माश्या ह्याच्यावर येतात. तर ह्या माश्या आपल्याला त्याच्यावर जर बघितलं तर त्या आपल्या बेडवर फिरताना दिसतात किंवा ह्याच्यावर दुसऱ्यावर त्याच्या उडतात. आणि त्याचबरोबर त्यांचे जर अंडी खाली घातली तर आपल्या त्या बेडमध्ये आळ्या सुद्धा तयार झालेल्या दिसतात काही वेळेस. ह्याच्यासाठी नियंत्रण, ह्याचं निर्जंतुकीकरण महत्वाचं एक पहिलं. त्याच्यानंतर शेड भोवती माश्या आत येऊ नये अशी लहान छिद्रांच्या जाळ्या आपल्याला बांधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माशाचा प्रादुर्भाव दिसताच खोल्यामध्ये अथवा शेडमध्ये मेलेथियॉन हे आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्याचं व्यवस्थून पुढे एक चार एक दिवसामध्ये ते आपल्याला हार्वेस्टिंगला उपलब्ध होतं. मग हे आपल्याला हार्वेस्टिंग ज्या वेळेस करायची तर एक दिवस अगोदर आळंबीवर पाणी मारू नये, म्हणजे ते व्यवस्थित राहतं. कोरडी व तजेलदार आपल्याला राहते. मशरूमचं हे आहे फळ, तर त्याच्या काढा आत वाळण्यापूर्वी काढणी करावी. म्हणजे जर आपण पाणी तोडलं आणि जर गर्मी चालू असली तर ते आतमध्ये सुकतात. तर हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आळंबीच्या देठाला धरून पिरगळून काढणी करावी. ओढून घ्यायचं नाही कधी, पिरगळायचं आणि त्या बेडच्या तिथं असं खोड जे असतं तिथून ते असं मोडलं पाहिजे आणि मग ते बाहेर काढून घ्यायचं. हे केल्यामुळे आपल्याला त्याच जागेहून जवळपास 3-4-5 वेळेस परत फळ घेता येते. म्हणजे हा फायदा आपल्याला होतो. जर उपटून काढलं तुम्ही तर तिथं तुम्हाला परत फळ येणार नाही. त्याचं
1: मुळासकट बाहेर,
0: हा मुळासकट बाहेर असं जर पिरगळून काढलं तर आपल्याला त्याचे फळ निघतात. साधारणपणे जर विचार केला तर आपल्याला 3 किलो ओल्या काढाच्या ह्याच्यापासून साधारणपणे 1 किलो ताजं आळंबीचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. म्हणजे समजा जर 3 किलो ओलं काढ असलं तर त्याच्यापासून आपल्याला 1 किलो ओलं आळंबीचं उत्पादन निघू शकतं. म्हणजे असं हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मग हे जे आपण काढायच्या नंतर ह्याची प्रतवारी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ते फळं वेगळे, त्याचं देठ वेगळं आणि खाली जर थोड्याफार मुळ्या आल्या तर ते वेगळं. म्हणजे फळं व्यवस्थितरित्या आपण कट करून ते प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये किंवा छिद्र असलेल्या प्लॅस्टिकचं पिशवं किंवा ट्रे ह्याच्यामध्ये आपण ते 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम असं पॅकिंग करून तुम्ही ते विक्रीला पाठवू शकतात. वाळलेल्या आळंबीचे आपल्याला पावडर तयार करून त्यापासून सूप तयार करता येतं. त्याचबरोबर पावडरचे लहान पॅकिंग करून दुकानातून विक्री करता येते. आळंबीच्या पावडरीपासून चौकोनी आता गोल आकाराच्या वड्या गोळ्या तयार करून विकता येतात. याचा वापर आपल्याला बाकीच्या ह्याच्यामध्ये करता येतो. त्याचबरोबर हे आळंबीची पावडर आहे ह्याच्यापासून पापड तयार करता येतात. त्याचबरोबर हे जे लहान लहान तुकडे करून त्यापासून लोणचं सुद्धा तयार करता येतं. आळंबीचे नूडल्स केले जातात, सांडगे केले जाते, चिप्स केले जातात. आळंबीचं आयुर्वेदिक औषधामध्ये सुद्धा मी अगोदर सांगितलं त्याचा उपयोग आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर असे काही आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पाककृती सुद्धा करता येतात. त्यामध्ये 20% आळंबीची पावडर आपल्याला मिक्स करून हे करता येतं. म्हणजे हे असे आपल्याला आळंबीचे वेगवेगळे पदार्थ तयार करून, आणि विशेष म्हणजे ही आळंबी शुद्ध शाकाहारी आहे.
1: अच्छा.
0: एक फंगसच आहे, काय इडिबल असलेला आहे, म्हणजे आपण खाऊ शकतो असा हा फंगस आहे आणि पौष्टिक आणि आपल्या शरीराला उपयुक्त असलेला हा असा.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला. युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा. बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यह है विविध भारती, देश की सुरीली धड़कन.

और जिंदगी से ये गीत, जसलीन रॉयल का आवाज। कौसर मुनीर ने इसे लिखा।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 होत आहेत. याबरोबरच आजच्या सभेचे कार्यक्रम इथे समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. तोपर्यंत शुभरात्री. जय हिंद.